दूरदर्शवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका रचा झा प्रशासनेन उक्तं यत् नीट प्रश्नपत्र अनधिकृत प्रकाशन प्रकरणे तदनुबद्ध विषयेषु च